तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आईच्या या कार्यक्रमात मन अधिक बाप मेल्विन नोरोन्ना पक्षीगिर सोविगार हांचे तावन दिल्लो संदेश आणि उलोप ऐकूया.

म्हणजे मगच्या भावानो आणि बहिणीनो, निमाणे उतर आज तुम्ही ऐकले. खंचे ते तुमका कान असा जाल्यार ऐका. कान असात गी थोडी दिसती पण येतात तुका कान असा तुम्ही आत गेले डाऊट आपण कान असात की ना तंगा पडून आत वर घालतात म्हणजे ताणे आत वर गेला मात घालता म्हणजे त्याचे कान समा असले म्हणजे काम समा असतात. मग अच्छा भावानो बहिणीनो देवाचे उतर स्वस्त पड्या. तुमका कान असा जाल्यार ऐका म्हणजे सोमयान सांगलेले उतर निर्फळ जायनजो. कान असलेल्यांक ताणे सांगला आणि कान असलेल्या आम्ही ते देवाचे उतर ऐकूंक जाय. जर तर आम्ही ऐकना जाल्यार कान असोनी केप्पे जाल्ले बरी. देखून जिजो म्हणटा तुमका कुशल करूंक आम्ही गायले वाजयले. तुम्ही कितें केले ना, कितें केले ना, अय्यो देवा तुम्ही नसली ना. देवाचे उतर म्हणटा तुमका खुशाल करूंक आम्ही गायले आणि वाजयले तुम्ही नसली ना. तोटीपोटी मट्टवांत बँडकार बँड मारतात न्ही गी पैगी. हा ओकल सडून येसून गेल्या केले बँडकार खाली असतात ते भयंकर वाजयतात आणि एम सी म्हणटा बँडाच्या ताळ्याक नाचूंक तुम्ही मुखार येसय येता ते कोण येना. बँड भुंकतात भुंकतात पळयतात बँडकार येणं भुंकता भुंकताना कोण येतात गी म्हण कोण येणार कित्याक कान असात ऐकना बँड कितें करचें. तुमका रुदान करूंक आम्ही गायले रुदान करूंक आम्ही गायले तुम्ही रडली ना. मरणाच्या रिती वेळार बँड असता न्हे तुजी कुशी जाव डुम म्हणटा ना थोडी रडटात थोडी रडत ना कितले भोंगल्यार रडत ना थोडी रडटात दुसऱ्या पळोवन ताणें रडल्यार मात हांवें रडचें ताच्या दोळ्यान कितलीं दुकान पळयतात मागीर हांवें विचारचें कित्याक रडटाय ती रडली देखून रडटा ती रडली देखून रडटा मेल्ल्या देखून रडना मेल्ल्या मनीसा पळय ताच्या बस रडना ती रडटा देखून रडटा. थोड्यांनी पळोवचें पोंडा दवयताना पळय रे मस्त मरना पळयले पोंडान देवयताना थंय हांवें पळोवचें येणे तेणे सगळां पळोवची कुटुंबाच्या अर्थ कितले रडटात गी म्हण ती सगळं रडल्यार आनी इल्लें रडचें ती रडना जाल्यार कोणी रडना. तुमका खुशाल करूंक आम्ही गायले तुम्ही रडली ना देखून म्हज्या मोगाच्या बाबडी पळय देवाचे उतर स्वस्त म्हणटा कितले देवाचे उतर तुमकां दिलां तुम्ही कान असून केप्पे जाल्यात. तुम्ही कान असून केप्पे जाल्यात दोळे असून कुरडे जाल्यात पाय असून तोंडे जाल्यात हात असून तुम्ही लंगडे जाल्यात. कान आसा जाल्यार ऐका. आयच्या सुवार्थेन जेजू कोणा विशयांत सांगता खंयच्या संते विशयांत सांगता खंयच्या विशयांत सांगता नेरा विशांत नेराची सत्राई काण घ्या. नेरा विशांत सांगता तो नेरा विशांत नेर म्हळ्यार कितें वत्या तुमकां मलगडी मनशां आसा नेर म्हळ्यार कितें आमच्या भाशेन कितें म्हणटात ताका नलियो म्हणटात मागीर आनी गेले म्हणटात माव म्हणटात माव माव न्ही माव नेलियो म्हणचे खे खंय आसतात त्यो नेलियो वा माव खंय आसता आ आ फोरम मॉलांत गे फोरम मॉलांत गे सिटी सेंटरांत खंय आसतात आ थोडी आखन पळयता पात्र्याप खंयच्या विशयांत उलयता खंयच्या नलियो विशयांत उलयता खंयच्या नळयो विशयांत उलयता खंयच्या मावा विशयांत उलयता म्हणून मावीनी नळयोनी नलियो वा माव एका रितीचे तण एका रितीचे तण कोबा बरी आसता ते कळले आ दंडल्या बरी कोबा बरी वा जिड्ड्याची फुलां आसात पळय त्याच्या मुळां बरी असतात दाट टक्क काडतात भितर उदक आसता दाट ताची पानां माव म्हणटात वा नलियो म्हणटात ती खंय आसात गाद्यान गाद्यांत आसतात ओंपुरल्या गाद्यान चड लायिल्ल्या गाद्यांत इल्ल्यो उण्यो कित्याक म्हळ्यार नेज लायता उन्हे देखून इल्ली नेज वयर येता देखून ह्यो नलियो ते इंत दामून वेतात पूण ओंपुरल्या गाद्यांत रोव किल्लो येताना रोवाच्या की फास्ट ह्यो नलियो वयर येतात माव वयर येता आनी माव कितें करता ही माव माव आसा पळय ती ह्या येवच्या बतासो रोव आसा न्हे बतासो रोव म्हणटा रोव रोव ल्हान ल्हान बताची रोव म्हणटात नीज त्या रोव्याक चिरडोन धरतात वयर सोडनात
वयर सुणात आणि वयर बियती झाल्यार ह्यो त्यो मोठ्यो जावन नल्यो मोठ्यो जावन वयर येतात भाताच्या इग्गी वाडटात कित्याक म्हळ्यार भाताक वा म्हणजे नेजेक वा म्हणजे त्या रोव्याक गल्लो ईट आसा पळय सारें ईट कितें आसा रपरप ह्यो नल्यो ओडतात आणि त्यो धटो मोठ्यो जावन वयर येतात कळ्ळें देखून देखून जुलय ऑगस्ट म्हयन्यांत आटी आटी म्हयन्यांत इग्गी पावस आयलो जाल्यार आटी म्हयन्यांत मलगडी आमची बायल मनशां ओट्ट जातालीं गाद्यांत न्ही गे गाद्यांत कित्याक माव काडूंक माव काडूंक माथ्यार गुरोम म्हणून दवरनो कळ्ळें पात्र्याप खंयच्या विशयान अमेरिकाच्या उलोवचें हांवें आमचे न्ही इंडिया विशयान न्ही अमेरिका तशें करतालीं हांगा करना कोण न्ही तशें पुरो हांगा पुरा सत्री काण घेवन रेनकोट घालून टक टक करून आमची वॉक वॉक मात करता सांजेचें मार्गा देगेर वॉक करतात हांगाची पुरो ही अमेरिकांतली पुरो नलयो पुरा काडटालीं पयलें तांचे विशय सांगचें कळ्ळें न्ही माथ्यार गुरोम दवर न्हू हा बरें कापड म्हणी बांदून ताचो वयर शिरकोन म्हणी आनी माव काडटाली माव माव काडून पाटल्यान एक गुणी आसताली नातल्यार दादले मनीस आसताले बट्टयेंत गालची हाडली आनी ताणी वर न्हू खडपीर गालची खडपी खडप आसताली कळ्ळी बेटांत खडपीर गालची आनी थंय ती कुसोवन कुसोवन सुकोवन वयताली मातयेर गेल्यार परतून घेतलो जाता ती देखून गाद्या मेरेर जावन दी मातयेर जावन दी काटा म्हणीर घालनातली कळ्ळी आनी थंयसर ती इंताना माव इंताना तांकां बोनस मेळटाले घाले मेळटाले कोणी म्हणी माव काडून गेल्यात की नेर नल्यो नल्यो हांवें काडल्या मस्त चिंतू बरो ओ ये दिवस विकणा बरी दिसता बरो तुझो मोल आणे घेताळा काडल्यात गाय मग काडनासतना उलयना एक्स्ट्रा मेळटाले कोंगे कळ्ळें गे कोंगे मेळटाले आनी आमची बायल मनशां पुरो वंटयेन घालताली वंटी म्हण कोत्ता न्हय गायची वंटी न्ही दुसरीत वंटी हांगासर वंटयेन घालताली कोंगे मागीर घरा हाडटाली एक शेर कोंगो दोन शेर कोंगे म्हणून मेजून रांदताली ना तुसऱ्या दिताली एक रुपयान दोन रुपयां पुरा नल्यो माव काडचे वावर जातालो आनी ह्या बऱ्या गाद्यांत बऱ्या गाद्यान कोसलां एकोडें दोडें तिसरें तिदोडें कोसलां चवथोडें कोसलां पळें घालां वंपलां पुरा केलां सगळीं माव सगळें थंड सगळो सोपू कुसोवन गेला ही माव खंय जावन आयली बरें बी वंपुरलें माव वंपूंक ना बरें बी वंपुरलें नल्यो वंपूंक ना खंय जावन आयल्यो खंय जावन आयल्यो थोडी पोटी अशें गाद्यांत अशें आसा की बातत दिसना नेजत दिसना रोवत दिसना फकत माव मात नल्यो मात दिसच्यो आसात थोडी पोटी मागीर खाण खाण पुरो जाता सोंड सोडटात सोंड सोडटना कितें जाता नल्यो भाताच्या की वयर येतात आनी नल्यांत एकादी अळडुवी फुलां येतात अळडुवी फुलां नल्यंत आनी भातांत कणशी येता मागीर ओट्टलून चारले आनी काले करचे बरें भात जायनातले नल्यो आयल्यार कित्याक म्हळ्यार भातासो इट पुरा नल्यो खाताली आनी असली वपार जेजून सांगली सी सांग म्हळ्यार जेजूच्या काळार सडावत लोक कृशीक कृशीक एक बोकऱ्यांची कृशी करतालो बोकरे शेळयो बसची दुसरें या गोवंगी नातनोंगी बातकी करतालो लोक इज्रायलान आनी ह्या वेळार अशें जातालें आमचेय मलगडे हांगा करताले तशें जातालें नल्यो माव पुरा येताली खंय जावन येताली भुमी जावन येताली भुमी जावन येताली नल्यो बरें आनी वायट बरें आनी वायट दोनी आसात देखून जेजू म्हणटा गादो म्हळ्यार शेत म्हळ्यार संवसार कळ्ळें गी शेत म्हळ्यार संवसार आनी मुनीस तांतलो मुनीस आसा पळय मुनीस तो जावन आसा त्या गाद्यांत आसच्यो एक रोवो म्हणयेत रोवो आनी नल्यो पळय कोण देंवसार नल्यो पळय देंवसाराची कामां बी आसा पळय ते देवाचें उतर वमतोलो आसा पळय आ तो देवाचो पूत पळया देवाचो पूत वंपी वंपी वमतलो वमतलो तुमी कोत्ताय गादो वमताना गादो गुंटियोचो म्हणटात गादो गुंटियोचो गादो वंपूंक आसा आज म्हणटाना जायती जोणां जोतां आसतात कोसूंक आतां बरो टिल्लो ट्रॅक्टर पुरा आ तेजे उपरांत पोळ्यां घालतात पोळ्यां घालून जाल्या उपरांत वंपी वंपणेंत बीं दवर न्हू अशें उडयता दोन दोन सायडीन बण मोठ बरं उडयता आनी तें बीं एकतलें पडटा वंपी आनी तूं वंपी जावन आसा जेजू क्रिस्त ह्या संवसारांत देवाचें उतर परगट करूंक आयिल्लो
देखून हो जॉर्दन न्हंयत स्नानीक जुवचें स्नान घेतल्या उपरांत तो भायर येता आनी म्हणटा वयर येता आनी म्हणटा तुमची पातकी जिणी सांडा बरी खबर सत्माना सर्गींचे राज्य लागी पावला. पळय देवाचें उतर परगट करूंक सुरू करता तो देवाचें उतर. आनी तो सिनेगोगाक वता थंयसर इसाया प्रवचनाचो कोवळो ताका मेळटा आनी तो कोवळो उक्त करसो तो म्हणटा देवाचो प्रेरकत्म म्हजेर आसा. देवाचो प्रेरकत्म म्हजेर आसा. बंदीन आसलेल्यांक सुडका कैद्यांक सुडका बंदीन आसलेल्यांक सुडका पातक्यांक बोक्साणे दया माया पासारचे वरस परगट करूंक म्हण म्हाका अभिशिक्त केला. पळया देखून न्हू तो देवाचे राज्य परगट करूंक सुरू करता परगट करूंक. आनी कितें म्हणटा तुमची पातकी जिणी सांडा बरी खबर सत्माना सगळीचे राज्य लागी पावला. तो म्हणटा कितें हांव आयला पातक्यांक पळोवपाक भगवंतांक न्हय पातक्यांक पळोवंक आयला हांव. देखून सर्गीच्या राजांत कद व्हड संतोश जाता म्हळ्यार हे जर तर एक पातकी मनीस आपले पातकी जिवीत सांडून बरें जिवीत जियोंक सुरू करी जाल्यार सर्गीच्या राजांत बवर तो संतोश जातलो आनी त्या संतोशाक लेख मीत आसचे ना. देखून तुमी म्हजेर विस्वास दवरा तुमी म्हजेर पातयेणी दवरा तुमच्यो तकल्यो उबारंदरा कळनासतना मागा मागा तुमी मागा आनी तुमी घेतल्यात घेतल्या तुमकां दितले सोदा आनी तुमकां मेळटले बडया आनी तुमकां उक्तें जातलें. देखून आमी मागोंक जाय बापा लागीं आमी सोदूंक जाय सर्गीचे राज आमी बडोंक जाय सर्गीच्या दारवटो सर्गीच्या राजाचे बागील आमी बडोंक जाय. देखून जितू म्हणटा तुमी म्हजो उपादेश पळोवंक जाय हांव दिता तो उपादेश हो तुमी एकामेकाचो मोग करचो. तुमी एकामेकाचो मोग केल्ल्यांत म्हजे शिस म्हण दाखोवन दितल्यात जसो बापान म्हजो मोग केला तशें हांवें तुमचो मोग केला तुमी एकामेकाच्या मोगांत जियेजय आनी अशें केल्ल्यांत तुमी म्हजे शिस म्हण दाखोवन दितल्यात. आनी तो मुंदासून म्हणटा ही पुर सर्गीच्या राजाच्यो संगती तो मुंदासून म्हणटा जो कोण म्हजो पाटला उदार म्हूण लेगून एक कप शेळ्या उदक दिता ताका ताचो प्रतिफळ सुखासो ना. पळया देखून आयच्या सुवार्थेन जेजो म्हणटा देखून जशें नेर एक टँकर उजांतलो आसता तशेंच घडतलें संवसाराच्या अंत कळ्यार मनशा पोत आपल्या दूतांक धाडतलो आनी ताच्या राज्यांत पथकाक ओडतल्या सकळांक खोटेपण आदारतल्या समेस्तांक एकठांय करतले एकठांय करतले. देखून जेजो म्हणटा जो कोण हेरांच्या पथकाक कारण जाता ता कितें गरीज जायी हेरांच्या पथकाक कारण जाता ताकी कितें गरीज जायी ताच्या गोमट्याक दांत्यासो फातोर दांत्यासो फातोर म्हणून कोत्ता न्हय काले घटनो दांत्यासो फातोर म्हळ्यार कितें गोव तांदूळ कुळीत हे सगळे पिठो करचो दळसो दळसो पिठो करचो फातोर दांत्यासो फातोर एक आसतात की दोन आसतात दोन फातोर आसतात मदें एक बुराक आसा ताका एक कुट्टी मारतात न्ही सकयल एक फातोर वयर एक फातोर न्ही बाजुल्लो तांदू सुकुल्लो तांदू सुकुल्लो गोव न्ही हा सुकुल्लो कुळीत सगळो तांदूळ घालचो त्या बुराकांत आनी वयलो पातर गुणो आसा न्ही आनी तो तांदूळ भितर वचून पिठो जावन पीठ बगले पडटा ते सगळे डब्यान घालून दवरचे न्ही क्रिसमस फेस्ताक लाडू करून करचे न्ही हा मिरसांगी जाताली मिरसांगीचो पिठो करून जाता दांत्या सोबत आनी तो फातर गोमट्या बांदून खंय उडय जायी आ कित्याक उरलो पातर महिला पातर बांदी नजो चिऱ्या पातर बांदी नजो जूतूडच्या आकला साधून दडबडताना फातर सगळ तूं वयर येशी जाल्यार दांत्याचो फातर तांतूंत तूं येंटो घालन वा दोरी घालन बुराकान घट्ट बांदची जाल्यार तूं कशें केल्या रे तो फातर सुटना तुवें पोंदात तसोचे वयरेकूच ते न्हय पळया जर ते हेरांच्या पातका तूं कारण जाताय जाल्यार तुज्या गोमट्या दांत्याचो फातर बांदून तुका दर्यांत उडयचय म्हळ्यार हेरांच्या पातकाक आमी कारण जावचे मुनी जावंक नजो आनी खाता आमी तशें जाता जाल्यार आमी देंवसाराची भुरगीं. देखून आमचो अंतकाळ येतलो संवसाराचो अंतकाळ संवसाराचो अंतकाळ म्हळ्यार केदळा येतला संवसाराचो अंतकाळ म्हळ्यार केदळा येता
थोडे म्हणतात डिसेंबरच्या 25 तारखे, थोडे म्हणतात फेब्रुवारी 14 तारखे, थोडे म्हणतात मार्चच्या 31 तारखे म्हणतात. बेस्टे संसार अंत पळे हरि एका मनुष्याचे मरण, हरि एका मनुष्याचे मरण संसार असो अंत. कळलं गे? समजले? एका दिसाक संसार, एका दिसाक संसारांत कितलो लोक मरता अंदाज कितलो मरत? 2000, 2000 चढ 3000, 7-8, 10,000 मुसलमान लोक मरत एका दिसाक. 10,000 लोक चढ मरत एका दिसाक. कितलो जल्म आता? 15,000-20,000 जल्म होतीत अंदाज सांगचे. एका घंट्याक, एका मिनुटाक कितले मरतीत? एका मिनुटाक, एका मिनुटाक काही 100-200 लोक मरतीत एका मिनुटाक. आता हा उलयले बरीत कितलो जण मेले की कोणाक होतो अंत. तो अंत संसाराचो अंत हरी एका दिसा, हरी एका घडये, हरी एका मिनुटाक जाऊन उंसासा संसाराचो. थोडे मरतात, थोडे जल्मता, थोडे मरतात, थोडे थोड्यांचो अंत जाता, थोड्यांची सुरुवात जाता. देखून मनशाचे मरण संसाराचो अंत. आणि हो मरण झाले कुडले थंयसर जडती असा, जडती देवदूत येता तुझी जडती करच्याक, देवा मुखार तुका उभी करच्याक. कळलें गी? देखून देवाचे उतर म्हणटा, निमाण्या काळाची जडती अशी असतली. तू मरण पावले कुडले. आता मस्त जण एका मिनुटाक, एका सेकंदाक आता कितले मेले कोणाक होतो? मस्त जण मरतात, ऍक्सिडेंट जाऊन मरतात, हार्ट अटॅक जाऊन मरतात, किडनीच्या पिढ्यान मरतात, कॅन्सरच्या पिढ्यान मरतात, ताप येऊन मरतात, डेंग्यू येऊन मरतात, थोडे सड पिऊन मरतात.

आमच्या मलगड्यांच्या काळार वर्सुरे येतल्या मनशाक चम्मान उदकांनी गोड दिताले बुशेंत गोड कुडीक सकत मेळच्या खातीर. आनी दाव्याक आसलेल्या म्हण तो लो दाव्याक आसलेल्यांक म्हजे सरसिले पयसरा तुम्ही शिराप पडलेल्या नो शिराप कित्याक हांव भुकेल्लो तुम्ही म्हाका खावंक दिवंक ना, हांव तानेल्लो तुम्ही म्हाका पिवंक दिवंक ना, हांव उक्तो आसुल्लो तुम्ही म्हाका पांघरूंक दिवंक ना. मस्त कापडां आली एक स्त्री देवा दिन जाली गे आनी देवा दिन जाताना तिची पुरो वस्तू भायर गेल्यो उतर प्रायर 89 वर्सांचे पडच्या भायर घालताना चार ट्रंकां कापडां आली. चार ट्रंकां घडले कितली चार सुटकेज्यो फुल्ल कापडां बरी बरींत फोरींची दुयेतान कुवेटतान दुयेन हाडलेली सौदीतान पुतान हाडलेली दुबईतान पुतान हाडलेली आनी लंडन तान इकेतान दुयेन हाडलेली मस्त कापडां सुबी सुबीत कळली. पूण दर म्हण सगळ्या तिच्या जिवितांत एक कापड तिने कोणाकय दिवंक ना. पुरो दास्तान गोंदवले ती न्हेसूंक ना. पळया तिने न्हेसली 200 रुपयांची 300 रुपयांची लक्ष्मी टायल्स टॅक्सटायल आसा पळया कोडियाळ तीन तो हाडलेली मात्र कापडां न्हेसली ही कोणाकय न्हेसूंक ना तिने ना ती न्हेसूंक ना सांग दिवंक ना. तुळव्यांचं एक गाद आसा कुरीदू पोंडल मल्ला तू कुर्द पोवर बल्ली म्हण कुरीदू पोंडल मल्ला कुसून गेल्यार ओडणी पाड जाल्यार ओडणी कळली. दुसऱ्यान दिवन वसून वचो परिंची चॉकलेटां हाडटात पूत दू सुनू आनी पुरो हाडटात बरी बरी चॉकलेटां हाडटात न्ही गे हा अण्ण कितें करतात आवय बापाय दिता तांकां खावंक जायना डायबेटीक शुगर खावंकूच तेणें फ्रिजान दवरची हाडलेली चॉकलेटां पुरा फ्रिजान कळ्ळें गे एक वर्स दोन वर्सां मागीर पुरा एक्सपायरी डेट आनी पटी पूत हाडन येताना पळय मम्मा इट ए मम्मा ही पुरो एक्सपायरी जाल्यान एक्सपायरी जाल्यान गे आ दर कामाचे येताना ताका दिवन सोड बरी आसताना दिवंक ना एक्सपायरी जाल्या उपरांत ती खावंक नजो म्हण जाल्या उपरांत कामाच्याक दी रे कोणाक म्हणून दी ती खावन मात ती खावन वचोंक दी ती हाडले दुसऱ्या दिसा दिवंक जायना गे दिवंक जायना गे सांगा ती एक्सपायरी जाल्या उपरांत दिवच्याक ताच्या पयल्यान दियेत गी साबूय तशेंच हाडले दवरले स्टॉक करन 3-4 वर्सां हा ते बरें लागता तूं 12 महिन्या भितर यूज करून मुख दिवचे हांगा 4 वर्सां जाले आनी कितें शेततात आ मागीर खालें करचें उडोवच्याक कामाच्या दिवचे ती व्हरतात पाप तांकां कळटाय तांणी कितले गेल्यार बायम्मा तुमच्या सभा परमळ ना परमळ आसूं खंयसो 4 वर्सां जाल्यात परमळ खंय आसचो सांगा तो परमळ पुरा गेला सभा सुनो मात उरला थंयसर तसली गजल घडीमोडी जाता म्हज्या मोगाच्या भावना भयणीनो कुरीद पोंडला मल्लात कुर्द पोवर बल्ली म्हण कितले वस्तू आमी दांगोन दवरच्यो पुलवान दवरच्यो कोणाकय दिवंक नाका हांवूय वापरना दुसऱ्यांकय दिवंक नाका शिराप पडलेली शिराप देखून जेजू म्हणटा म्हजे सरसिरे पयस सरा तुमी शिराप पडलेले न्हू कित्याक हांव भुकेल्लो तुमी म्हाका खावंक दिवंक ना हांव तानेल्लो तुमी म्हाका पिवंक दिवंक ना हांव उक्तो आसुल्लो तुमी म्हाका पांघरूंक दिवंक ना हांव बंदीन आसुल्लो तुम्ही म्हजी भेट करूंक ना हांव आस्पत्रेंत आसुल्लो तुमी म्हजी सेवा करूंक ना स्वस्त सर्गीचे राज्य म्हणा तशें म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो आ मिसा घेवन रित्यो करून आराधन करन पुरा करन ह्यो संगती तूं करनाय जाल्यार तूं जिये नाय जाल्यार देवाचें उतर. ती स्त्री पळय 89 वर्सांचे सरली सद्दां सकाळीं मिसा येताली ही करची कळ्ळें हरियक रित्यो खंयची सोडनातली हरियक नव्यानय सोडनातली कळ्ळें पुरा करताली पूण कपडां मात 4 सुटकेजो फुल्ल स्टॉक करून दवरली कोणाकय दिवना बैलान आमी क्रिस्तांव म्हूण दाखयल्या पावना

0: băieților Cristăm unda că el a pomenit na Cristăm ce vițe este sergii ce răzdu ce este sergii ce vișam zăite ai că le a pomenit na sergii ce răzdu vișam zăite somzon gheț le a pomenit na băgar sergii ce răz am îți ce once prăyatn cări zăi tovar mătr am îți sergii ce răz ace vare star zătă le a omoja moga ce bavana băinino de când eva ce vătăm unda am îi neerăburi zăunoso am ce jivita zăite na au cascurun dinoso zăite an gîte munda putan bore cap adlele capoda sa tindor tuine sanaka heran kidina ka munta ha setana jivuta raikonozo deva jivuta raikasei ha tu nestai nes tu nesanai dusrangdi munta kan dusrangdi sei tu kadlele chocolate sa tu ka sai ka deva jivuta munta na zala kavtelangdi osundi devu sargite munta tuin kayena ka dusrangdi dena ka kusun udai पाड करचे नाश करचे पिंडर करचे ते सैतानाचे काम देवाचे काम बरे करचे रुता करचे तू काही नका हेरंगत दी म्हणना देवाचे उतर तुका जाय तितलं दोर सडत वचे दुसऱ्या अंगदी आणि तो वळ तू कायदा दोस काय हेरंगी संतोष मिळतोलो मुझे मगच भवन बहिणीनो मिळतोलो हे जाऊन असा सरकीचे राज्य नेर आणि बरे बी म्हणार ते आम्ही देवाचे उतर बरे बी ऐकोनचे मनीस बरे व्यक्ती जाऊ जाय आम्ही देवाचे उतर जीवचे बरे व्यक्ती जाऊ जाय नेराक व सैतानाक आमच्या जीवितात अवकाश करून दिंगू नसो देवाचे उतर आम्ही ऐकजे शिवाय सैतानाचे नाही म्हणले सत देवाचे उतरायच्या स्वते दमका दिता तसले उतरा कालमची जीवित ऋता करू सुमी आमका दार दिवन दी म्हण मागया सैत्य शर्मा वाई केल्यात सैत्य नव्यानं केल्यान पण आमचे जीवित कितले सुधारला म्हणले सवाल आम्ही हरी एकल्याने आमकाच विचारूंक जाय ना जाल्यार नाई बाला डुंकू कळलं की पेट्याची शिमटी एक महिनो नळी दोरल्या रे पाटी काढताना ती वांकडीत जाऊंक नजो तवळ कितें जाता आम्ही आमकांच फटयता मात्र न्ही देवाकी फटयता सगळ्याक फटयता आम्ही फोडकी रे जाता आम्ही फोडकी रे जाऊंक नजो बगर आम्ही स्वतःचे नीतीचे आणि देवाच्या मोगान भरलेले व्यक्ती जाऊंक सो मी आमकां आतां दिवन दी म्हण पागया
1: ಎದುರುವರೆ ಪಕ್ಷಿಗರೆ ಫಿರ್ಗಜಿ ಸುವಿಗಾರ್ ಬಾಬ್ ಮನಾದೇಕ್ ಮೆಲ್ವಿನ್ ನೊರೊನ್ನ ಹಂಚೆತಾವ್ ಉಲೊಯಿಲ್ಲೋ ಉಲೋಪ್ ಆನೆ ದಿಲ್ಲೋ ಸಂದೇಶ ಮೇ ಐಕಲೋ ಐಕತ್ರವ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿಕ್ಷೆ 7.8 FM ರಂಗ್ ರಂಗಾಳ್ಜಿನಿ

0: തുണി ഐക്കുന്നത് റേഡിയോ സാരംഗി ക്ഷേം 7.8 FM ഈ രംഗം കാഴ്ചിനി മുഖച്ച ഐക്കുപേനോ താണോ ഉമാളോ സീതപ്രസാർ കാര്യക്രമം തുമക സർവാങ് മോഗസ്വ യോകാർ ഐച്ച താണോ ഉമാളോ സീതപ്രസാർ കാര്യക്രമം അംച സംഗ്യാസാത് ഏക കവി തശൻസ് ബറോപി ശ്രീപൻ വാസ് കെൽറായ് ഗവന്ത് കെൽറായ് സോ ബണ്ടന്തില ഗംസോ തശൻസ് സഭാ യാത്ര നാട്ടക ദേനി അസാത്ത് 37 വർഷം പ്രായതക തശൻസ് സഭാ ഗണിത വീണു തോ കവിത ബറിത തച്ചസ് ജീവന വിഷയത്തിൽ തന്നെ കവിത ബറിയില്ലാത്ത തശൻസ് സഭാ ലോകം തോ മഗാസോ അനി തച്ച ഉരോണെ കേതാളായി കുശാൽ ബറിത തവസ കവിത പിഞ്ചരന്തിലെ സുക്കണെ തജത്ത ജീവിത തന്നെ ഗഡ്ലേലെ സാമനസ പക്ഷേ കവിത ഐക്കോണു കവിത വാസുനു സഭാ ജനതക അഭിമാനി ആസത് ആയിച്ച ഹാ ദിസ താളോ മാളോ സീതപ്രസാർ കാര്യക്രമത്ത് തീ ആമച്ച സംഘി ആസത് ശ്രീപൻ വാസ് കെൽറായ് തുക ആയിച്ച ഹാ താളോ മാളോ സീതപ്രസാർ കാര്യക്രമ മുഖസ്വ സ്വാഗത് ശ്രീപൻ വാസ് തുജ്യ ജീവിതാന്ത് ഏക ആകസ്മിക ഗഡിത ഘടത അനി 18 വർഷ പ്രായ തേ ഗഡിത ജാത അനി തു തുജ കുടിച്ച് തോടെ അംഗ നിസ്തേജ് ജാത ते काम करना होय पेकडा सकल तुका बोळ असताना होय या गणिता विषयांत कितें म्हणताय
1: गणिता विषयांत होय हांव ह्या अवगडाक सांपडून सदारण 19 इयर्स जातात परस जाली तशें गणिता विशयांत सांगचें जाल्यार
0: कशें घडलें कितें 18 वर्सांचे प्रायर
1: होय 18 वर्सां प्रायर हांव पडुल्लो पडुल्लो म्हळ्यार अशें घरा सगळेचें काम आमचें म्हळ्यार कृशी कुटांब तशें कृशीचें काम करता आसतना तें सदांचें काम आमचें पूण काले ते एक दीस म्हजे दुरादृश्ट की काले गुतून पडुल्लो म्हाजे हें व्हरता काले भाताची गुणी व्हरता आसतना तशें पडल्या टायमार म्हाका कळोना हांव हळे अशें हांव म्हळ्यार पडचें त्या वेळार लहान भुरग्यां पणार पडचें उडचें तें सदांचें दासलें आनी काम आनी करतना खाले लागून आसता खाली जावन जाते आसता पूण त्या वेळार खाले पडलो पूण जेनी बरो म्हाका अशें उठोंक जावचें ना हांवें स्वप्नांत चिंतूंक नासलें त्या घडये पूण आतां ता नंतर आत्तां 10 वर्सां जाली
0: त्या सगळ्यार तुमी सबारपटी पडल्यात घडलें ना
1: वय वय
0: पूण ह्या पडल्या उपरांत तुमच्या जिविताचे सबार तुमकां एक लिसांव मेळ्ळें
1: वय वय
0: हें कशें तुमी फूड केलें हे समस्सो मागीर हे कश्टांचे दीस म्हळ्यार एका कुशीन बेजारीची गजाल तुमकां पयल्यांच्या बरी कुटालायन सोडूंक जायना काम करूंक जायना तुजे आत पांय तुवें सांगल्या बरी आयकनांत कंट्रोलर नांत तुका कशें तें तुमी ह्या संदर्भात धैर्य घेतलें
1: म्हळ्यार उपाय ना दुसरो कितें घडलां त्या तूं जी हेजे पडटा न्ही तातूंत दोन वर्सां जे पडटा शिवाय दुसरो दुसरी वाट ना तशें चलता जीवन वडना
0: वय
1: पडल्या टायमार म्हळ्यार हॉस्पिटलाक म्हाका एडमिट केलो सेजारच्यांनी आमच्या घरच्यांनी आनी प्रमाण मेळून तेच्या उपरांत मस्त ट्रिटमेंट जालें बडियाच्या फामाद एका हॉस्पिटलांत हांव एडमिट जाल्लो तशें एक सदारण 6 म्हयने म्हणून आसतना हांव त्या हॉस्पिटलांत आसलो जायते तरेचे चिकित्सा केल्या आमच्या घरच्यांनी आमच्या कुटुंबदारांनी सगळ्यांनी म्हाका फाटीं सपोर्ट केल्लो त्या टायमार कित्याक म्हणून आमच्या त्या वेळार कृशी कुटांब दुबळ्या कुटांब म्हणून सांगया ते तशें आसतना जायते सगळ्यांनी मस्त सपोर्ट केला म्हळ्यार आतां वडना मस्त ट्रिटमेंट कर एका व्हिलचेरा बसचें दितलो आनी म्हजी कामां हांव करचें दितलो जालां तशें इतलोय नातुल्लो इतल्या कडेन तासलो त्या टायमार तशें आतां वडना वडना म्हळ्यार हांव ह्या जिनेक वंदालां वंदवण चलता म्हण सांगयात तशें व्हिलचेरार आसून
0: ह्या संदर्भांनी तुमकां घरच्यांनी बरो फाटींबो दिलो आनी तुका बरें करून जिवन सारीचें आनी कितें देवान म्हाका दिलां आनी तें देणें जावन आतां तुवें घेतलें तुका बाळपणार तुका आतां तशें नाकलें म्हळ्यार 18 वर्सां प्राय म्हणसर तूं तुजे एक सगळे मनशां सांगत बसून आसलो तुका खंय जाल्यार वचूंक तुका कशें जाल्यार वचूंक साद्य जातलें आनी सर कामां तूं तुजी कामां तूं करतलें आतां दुसऱ्यांक हुंदोळ जिवनचें म्हणटना इल्लें कश्ट भोगतात
1: कश्ट भोगतात
0: सगळ्याक आपयचें पडटा
1: पूण कश्ट भोगतात म्हज्या घरच्यांनी म्हज्या

0: तशें तुका एक पद बारी तुज्या तोळ तोळ म्हणून आसताय ते पद बिल पिचींग पद ते तुका मस्त मतीक पसंद यायचे चार दिसांचो संसार एक लहान लाईन चिकेशे गप येतील
1: बिलप्याबाची सुमार पदां म्हाका हांव आयकोण आसता आनी अशी जायती कोंकणी पदां म्हाका मस्त पसंद आयकोण आसता हांव गावंक
2: रेडिओ सारंग
0: ओके कसं होय तर पद आयकोन येऊन
1: ओके ओके

0: परत काळो उमाळो सीध प्रसार कार्यक्रमात तुमका मोगसो येवकार. आमचे संगीत स्टीफन वॉज केलराय कवी मोगाळ कविते मोगाच्या विषयांचं सभा विषयांत कविता लिखतात, पण त्यांच्या जीवितांतले कोडू विसरूंच्या खातीर त्यांनी कविता बरोवन सुरू केली. पण त्याच्या कवितेवरवी ते लोकां मोगाळ झाल्यात. सभार ग्रुपांनी बरं आसात, व्हॉट्सअप ग्रुपांनी त्यांची कविता वळवन आसा. स्टीफन वॉज कविता एक आयकोचे मौन झाला म्हाका आनी आमच्या आयकोप्यांकी. खंयचे प्रकार आज सांगूंक शकताय
1: कविता? हांव आमी मंगळूर घरा विशयांत बरयल्ली एक आसा. हांव आतां मंगळूरांत आसा, त्या देखून आतां मंगळूर घराची एक कविता वाचीचे घेवं येता. ओके. आमी मंगळूर घर. दर्या तडीचें सोबीत शहर, विविध जाती कातीचें बिडार, हेंसमचे मंगळूर आमकां म्हणटात मंगळूर घर. शेतां भाटां गुडे दोंगोर, तळीं वाळां न्हंयो साबार, सोपता गांव पांचव्या रंगार, निजायकी भागी आमी मंगळूर घर. आमचे थंय आसात थालेंतां हजार, संवसार भर भर जळटात आमचे कलाकार, सदांच मुखार शिकपा शेतार, बुदवंत आमी मंगळूर घर. तुळू ब्यारी कोंकणी भाशेर चलता आमचो वैवाट व्यार, हाताक हात दिवन जियेता निरंतर, गौरवान सांगता आमी मंगळूर घर. इंदवांचे कोरी सुक्का आयंडे गळयता तोंडार, मुस्लिम

0: तुम्ही
1: म्हणजे कवितेने वाचून आणि तुम्ही मग कॉन्टॅक्ट केलाय तसे असे असे येत आहे की तुझे एक संदर्शन केलंय. हवे फर्स्ट मका खाले उलवच्या म्हणजे गोतू ना आणि आज हा कशा उलयला म्हणजे मका गोतू ना होय घुसफोड गोंधळ झाला पहिले फावटी ना येऊनचे तसे खुशी झाली मग काही म्हणजे ओळख धरले नाही मग एक तुम्ही एक काले वेदी भाऊ केली मस्त खुशी बघली पण उलवून काच इलो घुसफोड गोंधळच झालो इले नर्वासी झालो मस्त तसे तुम्ही रोशन क्रस्ता आणि एडवर्ड लोबो तुम्ही मका मस्त भयंकर गाडी कार हाडून आयल्यात आपण हाडलो हंगा म्हणा सर हंगा व्हीलचेअर राहिलो मस्त खुशी भोगली.
0: ओके आम्ही चिंतली तुमच्या घरा येऊन तुमच्या घरात आपण हाडी जेवण
1: होय होय
0: तुम्ही बिकारनगर
1: होय होय होय घरा येता म्हणून सांगले हा ते बिकारनगर इगर्जी काहीलो
0: तुमका साध्य झाले पण त्यांचा पाठी याचे अंदाज जर असले कित्याक ते
1: मिसाक आणि बसलो आणि मस्त वेळ तेन तर गेलो ना मग हांवें चिंतलें दोनपारा आणि मला जाऊनचे ना थंय वचून उलोवंक आणि परा तशें हांवें आणि एक पाटी पोस्टपोन करया गे आणि एक पाटी येवयात की म्हणून सांगले मागीर तुम्ही म्हणा हांगा येवन येवन रेस्ट करयात काय प्रॉब्लेम ना तशें आता येदळ आता प्रोग्राम जावन आयला
0: आता आयले उपरांत आणि की उलया म्हणून जाता की
1: चिंतालो काल उलोवचे म्हणून आता उलया म्हणून बघता पण एका घंट्याचे प्रोग्राम जाऊन आयला म्हणून चिंता मुग्धून आयला.
0: ओके तुमच्या लागी हसून हसून वेळ गेल्लो कळो ना म्हाका दोन घडी हसून काढी म्हणतात आम्ही एक घंटो काढलो ह्या फाटल्यान तुम्ही हांगासर येवन आमच्या आयकोप्यांक दादोस काय मेळ्ळ्या म्हणून चिंता तुमच्या जिणयेची कथा आयकून आणि तसेच तुमची प्रेरणाची उतरां आयकून कितें कष्टांनी संकष्टांनी पडलेले असात तुमच्या बरी जिवीत सारून असात तांकां एक तांच्या जिवितांक भरवसो मेळ्ळो म्हणून चिंता आज या ताळोमाळो सीध प्रसार कार्यक्रमांत हांगासर येवन आमच्या या कार्यक्रमांत भाग घेतल्याक तुमकां सारंगाच्या निर्देशका तर्फेन तसेच सर आयकोप्या तर्फेन मोग असो प्रणाम
1: देव बरें करू
0: मग आयकोप्या न्हू येदोळ बरेग स्टीफन वास केलराय हांचे संगी ताळो उमाळो कार्यक्रम सीध प्रसार आयकलो येवच्या सोमारा ताळो उमाळो सीध प्रसार कार्यक्रमान परत मिळ्या तोळ वरेक ऐकून रवात रेडिओ सारंग 107.8 FM ही रंग रंगाळची नाही.